0: Sexta.
1: Sombar te shukravar.
0: Sombar te shukravar. Sagari 9 to 10 a.m.
1: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
2: RM3 Manoranjan Radio.
0: Hello, Shadunu. Namaskar. Good morning. Suprabhat. To you all, Shiri Sobat Aparahat. Radio Manoranjan War and the Sagar Beats Karkamat. Mitum Chagdi Manapasun Swagat Kartu. श्रोतृ नऊ वाजले आहेत अँड नेहमीप्रमाणे मी तुमची साथ देणार आहे 10 पर्यंत. तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या. या क्षणी श्रोतृ कार्यक्रमाची सुरुवात करूया. दणके कार्यक्रमाची सुरुवात करूया. आज मे महिन्याच्या शेवटच्या फ्रायडे आहे, तेव्हा दणके मे महिन्याला निरोप देऊया.

श्रोत्यांनो, या क्षणी ऐकूया पुढचं गाणं लता मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजात. पुढच्या गाण्याद्वारे जाऊया आठवणींच्या गावात. तसेच श्रोत्यांनो, हिवाळ्याचे स्वागत करूया, कारण येस हिवाळ्याची सुरुवात झालेली आहे. तेव्हा ऐकूया पुढचं गाणं, याचा आस्वाद घ्या.

अजून एक क्षणी ऐकूया पुढचं गाणं. लता मंगेशकर, आशा भोसले, मीना मंगेशकर, उषा मंगेशकर आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजात वीर सावरकरांनी लिहिलेलं गाणं. काल श्रोतनो सावरकर जयंती होता तेव्हा या निमित्ताने वीर सावरकरांना आदरांजली वाहूया. ऐकूया त्यांनीच लिहिलेलं गाणं, याचा आस्वाद घ्या.

श्रोत्यांनो, पुढचं गाणं ऐकण्याआधी सुविचाराचे दोन ओळे फक्त तुमच्यासाठी. आनंद हा शोधायची गोष्ट नाही, आनंद हा शोधायची गोष्ट नाही, तो मनात जपायची भावना आहे. तेव्हा श्रोत्यांनो, या सुविचारानंतर ऐकूया पुढचं गाणं, याच आनंद घेऊया.

वेलकम बॅक शोधन शेडी सोबत आपण आहात रेडिओ मनोरंजन वर एन दिसकार बीच कार्यक्रमात परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत. मराठी गाण्यांचा प्रवास चालू आहे शोधन, तेव्हा या क्षणी ऐकूया अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं. मराठी गाणी म्हटलं की अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं अनिवार्य आहे, तेव्हा या क्षणी त्यांनीच संगीतबद्ध केलेलं गाणं ऐकूया. ठिकाण फ्रॉम द मूवी सैराट, याचा आस्वाद घ्या.

श्रोतनु, मराठी संगीत इंडस्ट्रीमध्ये लोकगीत अत्यंत लोकप्रिय आहे, तेव्हा या क्षणी ऐकूया गोंधळ, एक अत्यंत लोकप्रिय लोकगीत, तेव्हा याचा आस्वाद घेऊया.

0: देजाचं सामान झिल्ल का ना? अरे त्या पोरांना बघा, अरे त्यांनो माधुरची विधुरची झिल्ली का नाय?
1: बसकीचं सामान झा बेगीन, चला चला.
2: हे मायमचं हल्ला हल्ला का नाय?
0: अरे हल्लाय, चला चला.

श्रोत्यांनो, पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या. हॅव अ ग्रेट फ्रायडे. आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.